0: मेरा माजा किंग, ओ माजे किंग।
1: मी
0: घरी नाही जायचा का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी चम्मच छलो, तू माजा किंग किंग किंग किंग।
2: जब शाम को चाहिए एंटरटेनमेंट का ओवर